असं नाव आवडतं मी कन असं कनवो चोंगामपण नांदते ते कनवो चिंपी दा कन मदन सर ओ चिंपी असं आहे पण जे सर सगळा कनवो होता कोणा सिर कन अतन सर बा नो आली बा ओ शे दा चिंपी बा दा शे कनो दा अनो शे कन या आवर अलम ले नोंगे हर दा आमशे आरो यांगे अगे दा सत्त लियर सिंधी नोंग बा कन एम आय लियर अनु दोगलन तमसन ओपुमारु चुसांगर ना सिंधी लोंबा लुना उगुना ओ पार्ट तमसर लुको रमदोंग आता सोंसोंग आता अलोंग अजोंग तीता पर आयो जंगागु ओ लोंची सोंसोंग